0: למה לקוף בהוט?
1: למה?
2: דיווי FM, נועדי היקם מגהרץ. דיווי הנגה מוניפו יפילו את דינמוגה, אבדויס.
3: דיווי FM מוגן אסטני.
1: ויירל וייף.
0: एक गोयको तो मगपो लिखवा लवतका एक चार्ट तोगे एमए टॉप लवतका अदि मिनोनस एक प्लेटफार्म तोगे एमए वायरल लवता
1: वायरल वाइब
4: कोम हफ्ता गिवस आदित्य दोहगे मेंदुरफो देज जहायर रिपीट होम दोहगे रेगंड एगार जहायर ಅದಿ ಅಂಗಾರ ದೋಹಗೆ ಮೆಂದಮು ಬಾರ ಜಹಾಯ
3: ವೈರಲ್ ವೈ ಹಮಯಕಣಿ ಮೋದಿ ಹೇಕೆ ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ ದಿವಿ ಎಫ್ಎಂ
0: ಕೊಮ್ಮೆ ಪೀಠೆಗೆ ಫಹತುಗ ವಾಹಕೆವೆ ಕೊಮ್ಮೆ ಲಾವೇಗೆ ಫಹತುಗ ಕೊಮ್ಮೆ ಸಹಿತೆಗೆ ತೆಳುಮೆವೆ ಮೀ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಆಲ್ಬಮ್ ತಕ ಗಿನ್ನೆಸ್ ತೇತಿರುಮೆ ಎಕ್ಕಡೀರು ಎಂಗ್ ಆಲ್ಬಮ್ ಎವ್ವೈವೆ

0: Movie Mode. Movie Mode. Movie Mode.
1: ಹಿಂದಿ ಫಿಲ್ಮ್ ತಗ ವರ ಶೋಗರಿಕಂ ಹೊರೆ ವಾಕಿ ಕಾಲ ಸ್ಟೋರಿ ಎಂಗೆ ಕುಲೆವೆಣ್ಯಾ ವಾಕಿ ಖಾಸ ಸಮಾಲ್ ಕಮೆದ್ದೇವಿ ಮೀ ಮಾ ಇತುರ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಆಫ್ ಎದೆ ಗೊತ್ತೆ ಹೊರೆತ
2: ಅಣಿಂಗ್ ಎಹೆನೆನ್ನು ದೆಂಗ್ ವಾಕಿ ಎಹೆನ್ ಕಾಲ ಸ್ಟೋರಿ ಎನ್ನಿಂದ ಹಮದೆ ರೀತಿ ಸ್ಟೋರಿ ವೆಜ್ಜೆ ಬಲ
1: ವಾಕಿ ಮೀಹಕ ಉಳೇತಿ ನೋಣೆ ವಾಕಿ ಮೀಹಕ ಉಳೇತಿ ನುಬಲಾಫ ವಾಕಿ ಮೀಹಕ ಉಳೇತಿ ಬಲಾಫ ದೆ ಮಿಹಾರ್ ಹಿಂದಿ ಬಾಲಿವುಡ್ಗೆ ವರಗಿನ ತರಿನ ರಾಜ್ಯಗೆ ಸ್ವರಗಿನ ಮೊನ್ನ ವರ ಮಗ್ಬೂಲ್ ಫೇಬ ಹೂರೆ ಹೆಮಿ ಮೈಗೋತ ಅಜು ಅಕ್ಕಿನ ವಣಿ ಫಿಲ್ಮ್ ಮಿಹಿ ಮಿಸಾಕಫಾಹುಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಅಣಿ ಕುಂಡೈರುಗ ಏನ ಉಳೇತಿದ್ದೆ ಹಾ ಬಲಾಹಿತೆನ್ನು ಮೀಮೇನು ಮಿಹಿ ಉಳೇತಿ ಮೀದಿ ಬಲಾಲ ವೆಜ್ಜೆ ಎಗೋತ ಈ ವಾರು ಆದೇತ
2: ಅದೇ
1: ಹ್ಞೂ ಎಗೋತ ವೆಜ್ಜೆ ಅಣ್ಣು ಬಲಾಣಿ ಕಾಕುಳೆ ಫಿಲ್ಮ್ ಬಲಾಹಿ ನೋಣಿ
2: ಫರ್ಹಾನ್ ಅಖ್ತರ್ ಉಳೆ ಫಿಲ್ಮ್ ನೋಯ್ ಬಲಾಹಿತ್
1: ಏ ಫರ್ಹಾನ್ ದೆಮ್ಮೆ ಅಣ್ಣು ಸ್ಕೂಳೇ ಅಣ್ಣು
2: ದೆನ್ ಕುರೀಗ ಕುಳೆಫುರಿ ಫಿಲ್ಮ್ ತಕು ತೆರೆ ಏನ ಉಳೆಂಜ ವರ ಫೂಹಿವೆ ಬಲ
1: ಮಿಹಾರು ಮಿಫೆಣ್ಣ ತರಿಂಗೆ ತೆರೆ ಅಣೆ ಕಾಕಂಗೆ ಹ ಲೈಕ್ ನೋಣಿ
2: ಮಿಹಾರುಕ ತರಿಂಗೆ ತೆರೆ ಅಣೆಂ ಹೆ ಲೈಕ್ ನೋವಾ ಮೀ ಹೆ ನೋಳೆ ಫಾಹಂಗ ವೆಫ ಕಾಯ್
1: ಓಕೆ ಹೆ ಮೇ ಮಿಯದು ಮೀ ಅಜುವಂ ಎಮ್ಮೆ ಕಾಮುಗೋಸ್ಕೆಂ ಹೋವಾಫೋಯ್ ಫಿಲ್ಮ್ ಆ ಗುಳೆ ಗೊತ್ತು ಮಿಜು ಮೇ ವಾಹಕ ದಕ್ಕಾಲಾಣಿ ಎಗೋತು ಅಜು ಮಿ ಹೋವಿ ಕೊಮ್ ಫಿಲ್ಮೆ ಕೆ ಅಜು
2: ಬಜರಂಗಿ ಬೈಜಾನ್
1: ಬಜರಂಗಿ ಬೈಜಾನ್ ಕೊಪ್ಪ ಮೀಗ ಅಸಲು ಅಜು ಎಮ್ಮೆ ಖಾಸ ಕಮಕ್ಕೆ ಫಿಲ್ಮ್ಗ
2: ದೆಮ್ ಮಿ ಸ್ಟೋರಿ ವರ ರೀತಿ ಕುಡ ಕುಜ್ಜಕು ಗೆಲ್ಲಿಗೆ ಏನ ಏನಗೆ ಮಮ್ಮೆಯ ಗುಳು ಆದೆಗೆ ಕುರ ಮಸೆಕ್ಕೆತ್ತ ಫೆನಿಗೆನ್ ದಾಸ್ತಿ ಅಸ್ವರ ಬಲಾಲ ಹಿವ್ವ ಫಿಲ್ಮ್ ಮಿ
3: ಮುನ್ನಿ ತು ಬೋಲ್ ನೀ ಸಕ್ತಿ ಅಚ್ಛಾ ಏಕ್ ಕಾಮ್ ಕರ್ತೆ ಹೈ ಕೆ ಶಹರೋ ಕೆ ನಾಮ್ ಲೇತೆ ಹೈ ಔರ್ ಅಗರ್ ತೇರಾ ಘರ್ ವಹಾಂ ಪರ್ ಹುವಾ ತೋ ತು ಹಾಥ್ ಉಠಾ ಲೇನಾ ಮೇರಠ ಫರೀದಾಬಾದ್ ಗ್ವಾಲಿಯರ್ ಝಾಂಸಿ ಪಟಿಯಾಲಾ ಅಮೃತಸರ್ ಜೋಧ್ಪುರ್ ಜೈಪುರ್ ಶ್ರೀನಗರ್ ಹಮ್ ಹೈ ಪವನ್ ಕುಮಾರ್ ಚತುರ್ವೇದಿ ಪರ್ ಪ್ರೇಮ್ ಸೇ ಸಬ್ ಬಜರಂಗಿ ಬುಲಾತೇ ಹೈ ಜೈ ಶ್ರೀ ಬೆಂಜಿ
4: ಬೆಂಜಿ
5: ಕ್ಯಾ ಹೈ ಮೇರಾ ನಾಮ್ ಬೆಂಜಿ ರಸಿಕಾ ಹೈ
6: तो लोग रहे होंगे भाकुर क्षेत्र में वो क्यों नहीं ले गए इसे अपने घर
5: मुरादाबाद
3: झुमरी तलैया
5: आसनसोल
3: पाकिस्तान
6: इसे अपने देश वापस भेजने का प्रबंध करो तुरंत
7: चलिए हटे आप बिना पासपोर्ट के कुछ नहीं हो सकता
3: अरे कैसे नहीं हो सकता कुछ हम कह रहे हैं पाकिस्तानी घर भेजिए इसे
8: सिक्योरिटी हम पाकिस्तान का पासपोर्ट नहीं बनाते लोग यहाँ अमरीका का पासपोर्ट बनवाने इंग्लैंड जर्मनी जापान का
3: अरे अगर मुन्नी पाकिस्तान की है तो जर्मनी जाके क्या करेगी
9: सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो को डरना संकट हरे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल पीरा
10: ಇನ್
4: हिंदुस्तानी जासूस को कड़ी सिक्योरिटी में रखा जा रहा है। कहा जा रहा है कि उसको यहाँ से सीधा इस्लामाबाद शिफ्ट किया जाएगा। तू किधर शिफ्ट हो रहा है यार, वो देखो।
10: जनाब बिल्कुल मेंटल है ये।
11: जय श्री राम।
12: हमारे पास पासपोर्ट नहीं है ना वीजा, लेकिन वादा करते हैं कि अब तो हम मुन्नी को खुद उसके घर छोड़कर ही आएंगे।
13: ऐसे हैं भैया बजरंगी, ऐसे हैं भैया बजरंगी।
1: कितना पार बने आप में यार?
2: बालाले भी चमी हर टीम वाला का फहर।
1: देन कम में फहर को इस बालारो का हम ऐसा हो गया कि हमारे की गत बेदे नहीं निकला। वागे कम में को तेरे से फहर बेदे महंगी फताओ ना आने। ये मकीन वाले मी दिन बालारो के समय हाँ इंटरेस्ट हो रहे था।
2: पूरे हमरोवे में स्रोवे हम
1: पूरी हाथा ने हमरो ए कुरी में समरो उन मंजर तो के देवन फार बाला
2: फेस रोवे रोवे
1: आहा को पामी गे में खास मंजर के
2: एम में फाहु तंकोलो एम में खास से कुजा मम्मा कैरे दुएला फदा तंकोलो वरा रीत तंकोले ने
1: मेरे हिता कुलला असरोगा देन कुडा कुजे गस लोळण्या में सही प्लस पॉइंट एक कंडिंग वरा गिन बेगे हिता कुलला ने जवाब देवे
2: देम बालालानी दो अरे सवाल फशामा
1: सवाल फशाने में फ्रोतम फिल्म गलवत तो तेरे लाओ एक फहो